0: PG Counselling 2026 today. According to the official schedule, round 1 registration and fee payment will remain open from 5th of August to 12th of August until 3 p.m. The summer annuals of Amrit Udyan at Rashtrapati Bhavan will open for the public from the 16th of this month. People can visit the Amrit Udyan till the 15th of September. During this period, it will remain open from 10 a.m. to 6 p.m. with the last entry at 5 p.m. However, the Udyan will remain closed on all Mondays.
1: Akashwani Pune स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन. आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि कायदे सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर स्थगित करण्यात आलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. या योजनेमध्ये पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. यापूर्वी ही योजना कुटुंबातल्या 2 सदस्यांना लागू होती. आता ही योजना शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या 7 सदस्यांना लागू होणार आहे. राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपिलांचा जलद निपटारा करण्यासाठी बृहन्मुंबई नाशिक आणि अमरावती खंडपीठांमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3 अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, नांदेड जिल्ह्यातलं किनवट, बीड जिल्ह्यातलं केज तसंच नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं न्यायालय स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करायलाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. महाराष्ट्र शेतकरी महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर आणि सन्मानजनक ओळख देण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं हा कायदा लागू केला आहे. तर यातल्या तरतुदी सर्वसामान्य महिलांना कळाव्यात यासाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पांमुळे राज्यातल्या महानगरांमध्ये सुरक्षित आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारायला मोठी चालना मिळणार असून भविष्यातल्या नागरी विकासालाही गती मिळणार आहे. यादृष्टीनं हे प्रकल्प काम सुरू झाल्यापासून 3 वर्षात पूर्ण करण्याच्या उद्देशानं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठकीमध्ये ते काल बोलत होते. राज्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम जलद आणि पर्यावरण सुविधापूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या नवीन प्रस्तावित मेट्रो मार्गांमध्ये पुणे जिल्ह्यातलं हडपसर लोणी काळभोर, हडपसर सासवड आणि निगडी वाकड नाशिक फाटा चाकण या मार्गांचा समावेश आहे. रेल्वे कायदा 1989 मधल्या विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. या सुधारणांमुळे विनातिकीट किंवा अनियमित प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश, महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव जागांचा गैरवापर तसंच तिकीटांच्या बेकायदेशीर हस्तांतरणाविरोधात अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुधारित तरतुदींनुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना भाड्यासह अतिरिक्त शुल्क भरावं लागणार असून रक्कम न भरल्यास न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणी करण्यास परवानगी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल इंडियन मेडिकल असोसिएशननं राज्यात बंद पुकारला होता. या बंदला राज्यभरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यानं उत्तम कामगिरी केली आहे. जिल्ह्यातल्या मतदारांना गणना प्रपत्रांचं घरपोच वाटप करून त्यांचं डिजिटायझेशन करण्याचं काम 100% पूर्ण झालं आहे. या कामामध्ये रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या पथकाचं प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आलं. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. मुंबईत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गांचा विचार करावा, भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या पशुपालकांना लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण योजनेअंतर्गत पशुपालनाबाबतचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणात पशुपालन व्यवसाय अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि नफा मिळवून देणारा कसा होईल यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पंढरपूरहून श्रीक्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी बीड तालुक्यातल्या श्रीक्षेत्र कपिलधार मार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला. आज पालखीचं बीड शहरामध्ये आगमन होणार आहे. शहरातल्या प्रमुख मार्गांवर पालखीचं स्वागत आणि दर्शनासाठी विविध संस्था तसंच भाविकांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं काल कोल्हापूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेले डी वाय पाटील 2 वेळा पन्हाळ्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं. शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी वाय पाटील यांनी अनेक शाळा, अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय महाविद्यालयं आणि 2 अभिमत विद्यापीठांसह अन्य शैक्षणिक संस्थांचीही स्थापना केली होती. डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजकारण आणि शिक्षणाच्या माध्यमातून पाटील यांनी समाजसेवा केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पाटील यांना आदरांजली अर्पण केली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्त कारवाई करत माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या कोमनार जंगल परिसरातून सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली इथल्या महादेवगड पॉईंट इथं काल संध्याकाळी सहलीसाठी कर्नाटकमधल्या निपाणीहून आलेले पर्यटक पाय घसरून 400 फूट खोल दरीत कोसळले. डॉ आयुब सय्यद असं या पर्यटकाचं नाव असून ते संरक्षक कठडा ओलांडून पुढे जात असताना अचानक तोल जाऊन खोल दरीत कोसळले. पोलीस आणि सह्याद्री संस्थेच्या बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, मात्र अंधार, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम काल स्थगित करण्यात आली होती, ती आज सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92%

वर पोहोचल्यानं काल संध्याकाळनंतर गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा नियमित विसर्ग सुरू केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यामध्ये 91% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज शहरात काल जोरदार पाऊस झाला, त्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. रत्नागिरीतही काल पावसाचा जोर काही वाढला आहे. जिल्ह्यातली जगबुडी नदी अजूनही धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहत आहे. पुणे शहरातली पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक साठा झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणं 100% भरली असून टेमघर धरणातला पाणीसाठा 98% पोहोचला आहे. त्यामुळे पुणे शहराचा पाणी पुरवठा आता नियमित होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. हवामान. आज रायगड जिल्हा पुणे जिल्ह्याचा घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं जोरदार पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 96.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्डी प्रसारण वाहिनी. ठीक 10 वाजले आहेत आणि मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन आज तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी. कार्यक्रमाची सुरुवात आपण एका छानशा गाण्याने करूया आणि त्यानंतर ठीक 10:05 आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा. तेव्हा ऐकत रहा FM गोल्ड.

0: सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोतेहो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
2: नमस्कार.
1: 54 वर्षांच्या गृहस्थांचे केस आपण बघणार आहोत ज्यांची शुगर नॉर्मल होती पण तरी सुद्धा क्रिएटिनिन वाढायला लागलं होतं. आजकाल आपण असं बऱ्याच जणांमध्ये बघतो की ज्यांची शुगर नॉर्मल असते पण तरी कॉम्प्लिकेशन होत राहतात, तर यामागे नेमकी कारण काय आहेत? आयुर्वेद याबद्दल काय सांगतं?
2: कसं आहे की आयुर्वेदापेक्षा हल्ली मॉडर्न मध्ये पण भरपूर रिसर्च येत चालली. डायबिटीस म्हणजे फक्त शुगर हा कन्सेप्ट कुठेतरी आता बाजूला ठेवला गेला पाहिजे. त्यामुळे डायबिटीसला आता मॉडर्न मध्ये सुद्धा मेटाबॉलिक डिसऑर्डर असं म्हणलं जातं. म्हणजे नुसतं शुगर नॉर्मल आहे म्हणजे कॉम्प्लिकेशन येणार नाहीत का, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे. आणि म्हणजे नुसती शुगरच कॉम्प्लिकेशन निर्माण करते का, हाही मेजर पार्ट आहे. कारण आमच्याकडे येणाऱ्या पेशंटचा आम्ही बघत असतो, मागच्या 3-4 वर्षाचा रेकॉर्ड जर का आम्ही बघितला तर दर महिना शुगर तपासली गेलेली असते, दर महिना शुगर तपासली गेलेली असते, बाकी काही तपासत नाही. मग 6 महिन्यांनी एकदा कधीतरी किडनीच्या टेस्ट असतील, याच्या म्हणजे काय म्हणतो की हार्ट

0: त्या टेस्ट असेल हे सगळं केलं जातं. वर्षभराने एकदा B12 D3 हे सगळं बघितलं जातं आणि मग त्या त्या प्रकारच्या तेवढ्या गोळ्या दिल्या जातात टेम्पररी. पण खरं वास्तविक B12 असेल किंवा D3 असेल हे फक्त थोड्या वेळासाठी लागतं का किंवा एक महिन्यासाठी लागतं का की आयुष्यभर लागणार आहे रोज लागणार आहे हाही सगळ्या त्याच्यामध्ये मोठा पार्ट आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती ना की डायबिटीस कॉम्प्लिकेशन येण्यामागे रिझन्स काय काय जर का आपण बघितलं तर शरीरामध्ये वाढलेलं इन्सुलिन हा सुद्धा डायबिटिक कॉम्प्लिकेशन निर्माण करण्यामध्ये फॅक्टर आहे. म्हणजे शरीरामध्ये इन्सुलिन वाढलेलं असेल तर रक्तवाहिन्या डॅमेज होणार. रक्तवाहिन्या जर का डॅमेज झाल्या तर मग डोळ्यांच्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या तर रेटायनोपॅथी होईल. पायाच्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या तर न्यूरोपॅथी होईल. आणि जर का किडनीचा ब्लड सप्लाय हॅम्पर झाला तर किडनी फेल्युअर मध्ये जातो पेशंट. म्हणजे रक्तवाहिन्या डॅमेज करण्यामध्ये इन्सुलिनचा रोल आहे. म्हणजे तुम्हाला डायबिटीस मॅनेज करायचा असेल तर जशी शुगर नॉर्मल पाहिजे तसं इन्सुलिन पण नॉर्मल पाहिजे. पण आपल्या अनेक गोळ्या ज्या आहेत त्या इन्सुलिन वाढवणाऱ्या आहेत त्यामुळे इन्सुलिन नॉर्मल राहण्याचा प्रश्नच तिथे निर्माण होत नाहीये. म्हणजे तुम्ही जर का चेक केलं तर प्रत्येकाचं इन्सुलिन सगळ्यांचं जास्तीच असतं. इतर जर का गोष्टी बघितल्या तर न्यूरोपॅथी होण्यासाठी काय कारण आहे तर B12 बऱ्याच जणांना माहिती आहे. आता B12 ऍब्सॉर्प्शन कशामुळे कमी होतं तर मेडिसिनमुळे कमी होतं. त्यानंतर नुसतंच B12 लागत नाही तर B6 लागतं, B1 लागतं, अनेक प्रकारचे त्यामध्ये बी कॉम्प्लेक्स हे लागतात, इतर व्हिटॅमिन्स लागतात. मग ह्यांचं सगळ्यांचं ऍब्सॉर्प्शन डिस्टर्ब झालेलं असेल तरी सुद्धा काय होणार आहे तुम्हाला कॉम्प्लिकेशन न्यूरोपॅथी सारखे रेटायनोपॅथी सारखे येणार आहेत. दुसरं असं होतं की शरीरामध्ये अतिरेक झाला गोळ्यांचा किंवा केमिकलचा अतिरेक झाला तर शरीराला ते मॅनेज करण्यासाठी लिव्हरला प्रेशर येतं. मग त्याच्यातून फॅटी लिव्हर होतं आणि लिव्हरला ही हीट जर का नाही मेंटेन झाली तर ती हीट किडनीकडे जाते आणि त्याच्यातून किडनी फेल्युअर सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे ऍडव्हान्स आयुर्वेदा वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484051025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद काय सांगतं की या सगळ्याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे?
0: म्हणजे कसं आहे की आता म्हणलेलं आहे ना मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ती. पण आपण काय करतो साखर मॅनेज करण्यासाठी इतर गोष्टी सगळ्याच इम्बॅलन्स करून टाकतो. म्हणजे इन्सुलिनचा इम्बॅलन्स होतो, शरीरामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी होते, मिनरलची डेफिशियन्सी होते, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो वेगवेगळ्या प्रकारचा, अनेक प्रकारच्या ऑर्गन्सवर म्हणजे जसं फॅटी लिव्हर असेल किंवा किडनी असेल म्हणजे एक्स्ट्रा बर्डन यायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे म्हणजे नुसतं शुगर मॅनेज करण्यासाठी बाकी सगळंच इम्बॅलन्स करून टाकायचं आणि मग हा सगळा जो हे इम्बॅलन्स आहे तो शरीराच्या सहनशक्तीच्या बाहेर गेला एक एक ऑर्गन फेल्युअर कडे जाणार आहे. मग त्यामुळे जर का मेटाबॉलिक बॅलन्स करायचा असेल तर ओव्हरऑल बॉडीवर काम करायला पाहिजे. त्यामुळे आयुर्वेदानुसार जर का गेलं तरच आपल्याला डायबिटिक कॉम्प्लिकेशन टाळता येतील. त्यामुळे डायबिटिक कॉम्प्लिकेशन टाळायची असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी। आज मनस्पर्शी हा कार्यक्रमात अनेक छान छान विषयांबद्दल आपण बोलणार आहोत आणि अर्थातच आपल्या सोबतीला असणार आहेत सुंदर सुंदर गाणी। तेव्हा ऐकत रहा FM गोल्ड।

मंडळी, आपलं रोजचं आयुष्य जगताना आपल्या आजूबाजूच्या ना काही व्यक्ती असं काहीतरी वेगळं करतात की त्यांची ती कृती आपल्या मनावर खूप खोल परिणाम करते. म्हणजे वरवर साधी आणि सहज वाटणारी गोष्ट देखील कधी कधी इतकी आतपर्यंत जाते ना की आपण पण हलून जातो. अगदी असंच काहीसं घडलं बरोबर 10 वर्षांपूर्वी. आणि हे घडलं कुठे तर कझाकिस्तानमधल्या अल्माटी शहरात. तर त्या दिवशी झालं काय तर जे धरणाचं पाणी सोडलं जातं ज्याला आपण कनाल असं सुद्धा म्हणतो, तर या कालव्यातून फार वेगाने पाणी सोडलं जात होतं आणि या कालव्यामध्ये कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू पडलं. पाण्याचा प्रवाह इतका वेगात होता की ते पिल्लू काही केल्या बाहेर पडू शकत नव्हतं, कारण त्या कनालच्या ज्या बाजूच्या भिंती होत्या ना त्या तितक्याच तिरक्या आणि निसरड्या होत्या. या कनालच्या बाजूला वॉक करण्यासाठी काही मंडळी आली होती आणि तिथल्याच एका व्यक्तीने या कुत्र्याच्या पिल्ल्याला पाहिलं आणि मागचा पुढचा विचार न करता पटकन त्याने पाण्यात उडी घेतली. त्याने त्या पिल्ल्याला वाचवलं. पण आता त्या दोघांनाही त्या कालव्याच्या बाहेर पडता येईना, कारण तेच ज्या आजूबाजूच्या ज्या भिंती होत्या त्या फारच तिरक्या निसरड्या होत्या. काय बरं झालं असेल त्या दोघांचं, मदतीचा हात तर त्या माणसाने पुढे केला होता पण तो स्वतः आता संकटात सापडला होता. काय वाटतंय तुम्हाला, त्या पिल्ल्याला त्याने संकटातून वाचवलं असेल की तो स्वतःसुद्धा त्या संकटात सापडला असेल? करा बरं विचार थोडासा.

तर मंडळी, मी तुम्हाला सांगत होते की कझाकिस्तानमधल्या अल्माटी शहरात एकदा झालं असं की एका कालव्यामध्ये छोटंसं पिल्लू पडलं आणि त्या पिल्लाला वाचवायला तिथल्याच एका स्थानिकाने उडी तर घेतली, पण तो स्वतःसुद्धा आता त्या संकटामध्ये अडकला होता. कारण त्याला कळे ना की आता ह्या पिल्ल्याला घेऊन आपण बाहेर कसं यायचं, आणि तो सुद्धा चिंतेत पडला होता हे दृश्य पाहून तिथल्या काही

माणसांनी मिळून एक मानवी साखळी तयार केली. परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांच्याच क्षणार्धात लक्षात आलं आणि त्यांनी काही सेकंदामध्येच ही मानवी साखळी तयार केली होती. म्हणजे किती सुंदर गोष्ट आहे ना, की त्या मानवी साखळी तयार करणाऱ्या व्यक्ती एकमेकांना ओळखत देखील नव्हत्या. कुणीही कोणाला असं वागण्यासाठी काही सूचना दिल्या नाहीत, परंतु त्या एका क्षणात सगळ्यांच्या मनात एकच भावना आली आणि ती म्हणजे मानवतेची. आणि आज तब्बल एक दशकानंतर या घडलेल्या घटनेची आठवण म्हणून, मानवतेचं एकात्मकतेचं प्रतीक म्हणून भव्य असा एक कांस्य पुतळा या कनालच्या ठिकाणी त्यांनी तिथे उभा केलेला आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे की जी मानवी साखळी तयार करण्यात आली होती, जी कोणी 4-5 व्यक्ती होत्या तिथे, तर त्यांचे पुतळे त्यांनी अगदी तशाच स्वरूपात, जसं काही एकमेकांचे हात धरलेले आहेत त्या निसरड्या भिंतीवर, असं त्यांनी उभं केलेलं आहे. आणि त्या पुतळ्याच्या सुरुवातीला ते छोटंसं पिल्लू आहे आणि त्या पिल्लाला वाचवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा उतरलेला तो एक माणूस, आणि त्यानंतर ते 4-5 जणं त्या माणसाला वाचवण्यासाठी त्यांनी तो धरलेला एकमेकांचा हात, आणि सगळ्यात शेवटी जो माणूस आहे ना त्याचा हात असा उंच केलेला आहे आणि तो हात अशा प्रकारे बाहेर काढलाय की तुम्ही जर का हे शिल्प बघायला गेलात ना, तर तुम्ही सुद्धा त्या शिल्पाला, म्हणजे तो जो पुतळा आहे त्याला तुम्ही शेक हँड करू शकता, म्हणजे तुम्ही सुद्धा त्या मानवी साखळीचा एक भाग होऊ शकताय. म्हणजे जणू काही 10 वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचा तुम्ही साक्षीदार होऊ शकणार आहात. म्हणजे तुम्ही कधी काळी जर का कझाकस्तानमध्ये गेलात ना, तर या शिल्पाला नक्की भेट द्या. आणि काही हरकत नाही, कधी जायला जरी नाही मिळालं ना, तरी इंटरनेटवरती तुम्हाला हे शिल्प नक्की पाहायला मिळेल. कसं आहे ना, आपल्या रोजच्या धावपळीच्या दुनियेत, जगभरात चाललेल्या या वादांमध्ये, गदारोळात, अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्या पाहिल्या, वाचनात आल्या, तरीसुद्धा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आठवण करून देत असतात की शेवटी या जगात सर्वश्रेष्ठ काय आहे, तर माणुसकी, परस्परांना दिलेली साथ. मंडळी, तुम्ही सुद्धा कोणाची मदत करायची संधी मिळाली तर ती कधीही सोडू नका. पटकन त्या संधीचा फायदा घ्या, कारण तुमचा एक मदतीचा हात कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकणार असतो. आणि कुणास ठाऊक, देव तुमच्या रूपात येऊन कुणाची तरी मदत करत असेल. तुम्हाला सुद्धा असे काही अनुभव आले असतील तर ते मला नक्की सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45-15-41-34 आणि 45-15-41-35. 022 हा एसटीडी क्रमांक आहे. तेव्हा लवकरात लवकर तुम्ही कोणाला सुंदर प्रतीने मदत केली असेल किंवा कधी काळी तुम्हाला कोणाची मदत मिळाली असेल तर मला नक्की सांगा.

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो,
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

मंडळी, मी म्हटलं ना की आपल्या आजूबाजूला अनेक घटना रोज घडत असतात, पण आपल्यापैकी काही जण मात्र या नेहमीच्याच घडणाऱ्या घटनांकडे काहीतरी विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतो आणि मग त्यातूनच एखादा शोध किंवा एखादी नवीन माहिती आपल्यासमोर येते. आणि अशीच एक सुंदरशी माहिती एका 10 वर्षाच्या चिमुकल्याने शोधून काढली आहे. जपानमधील कोबे शहरातील जो नागाई हा 10 वर्षाचा मुलगा आणि त्याला लहानपणापासूनच फुलपाखरं पाळायला खूप आवडायचं. आणि त्याने एकदा असा अनुभव घेतला की त्याने जे पाळलेलं सुरवंट होतं ते जेव्हा कोशामधून बाहेर येऊन फुलपाखरू बनायचं ना, तेव्हा ते निसर्गामध्ये सोडल्यानंतरही पुन्हा त्याच्या हातावर परत परत यायचं. आणि मग त्याच्या मनामध्ये एक प्रश्न पडला की असं का बरं होत असेल. त्याने थोडीशी पुस्तकं वाचली, आईबाबांना प्रश्न विचारले. इतकंच काय तर जोनने अमेरिकेच्या जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीतील प्रसिद्ध कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर मार्था वाईस यांची भेट घेतली आणि चक्क 4 पानाचं एक रिसर्च पेपर तयार केला आणि त्यांच्याकडे या प्रयोगासाठी त्यांनी एक मदत मागितली. त्यांनी एक प्रयोग केला. त्याने काय केलं की सुरवंट जी होती त्यांना लव्हेंडरचा जो सुगंध असतो की नाही, त्या सुगंधासोबत एक सौम्य कंपनं दिली. आणि काही दिवसांनी जेव्हा हे सुरवंट पूर्णपणे बदलून फुलपाखरू झालं ना, तेव्हा 80% फुलपाखऱ्यांनी या लव्हेंडरचा वास नाकारला होता. म्हणजे काय झालं बघा ना, की कोशात शरीर पूर्णपणे बदलल्यानंतरही त्यांच्या मेंदूत, म्हणजे सुरवंट ज्या काळात ते होते, त्या आठवणी ह्या तशाच राहिल्या. किती कुतूहल आहे ना, म्हणजे ते सुरवंट केवढूसं, त्याचं झालेलं फुलपाखरू केवढं, त्याचा मेंदू तो कितकुसा, पण आठवणी मात्र अगदी स्ट्रॉंग होत्या. जोने या फुलपाखरांच्या पुढच्या पिढ्यांवरही संशोधन केलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की ज्या पिढीने तो वासही कधी घेतला नव्हता, त्या फुलपाखरांच्या पिढीने सुद्धा लव्हेंडरचा तो वास टाळला होता. जोने आंतरराष्ट्रीय कीटकशास्त्रज्ञ परिषदेमध्ये आपला 33 पानाचा शोधनिबंध सादर केला आणि जेव्हा त्याला विचारलं की तुला कीटकशास्त्रज्ञ व्हायचं आहे का, तर तो म्हणाला, नाही मला कीटकशास्त्रज्ञ नाही, मला कीटकांचा डॉक्टर व्हायचं आहे. किती गोड नाही गोष्ट. मित्रांनो, जो नागायची ही गोष्ट आपल्याला शिकवते की मनामध्ये कुतूहल असेल ना, तर वयाचं कोणतंही बंधन उरत नाही. आणि म्हणूनच आपण वेगळे वेगळे प्रश्न विचारत राहतो, त्यातूनच नवीन नवीन गोष्टी शिकत राहतो. आणि तसं बघायला गेलं तर या प्रयोगातून आपणसुद्धा शिकू शकतो की आपलं रूप कितीही बदललं, आयुष्याची रंगसंगती कितीही बदलली, तरी आठवणींचा तो सुगंध, तो सुगंधाचा धागा कधीच तुटत नाही, अगदी त्या सुरवंटासारखाच. जो फुलपाखरू बनून आकाशात झेपावला तरी आपल्या भूतकाळाचा स्पर्श विसरला नाही. आपणही आयुष्यात कितीही उंच शिखरावर पोचलो तरी ज्यांनी आपल्याला पंख दिले त्या माणसांना, त्या मातीला मनाच्या कोपऱ्यात आपण नेहमी जपून ठेवूया आणि ऐकत राहूया FM गोल्ड.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्यघर.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं। सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात। यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे।
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे। आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे।
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही।

कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. मंडळी, मी तुम्हाला मगाशी विचारलं होतं की तुमच्यासुद्धा आयुष्यात तुम्हाला कोणी मदत केली आहे का, किंवा तुम्ही कोणाला मदत करून एक वेगळाच अनुभव घेतला आहे का, आणि यासाठी असंख्य फोन आपल्याला आलेले आहेत. संतोष शिंदे यांनीसुद्धा सांगितलं की त्यांना कार्यक्रम आवडतो आहे, आणि शंकर साठे आहेत, त्यांनी सांगितलं की बऱ्याच जणांनी माझ्या आयुष्यात मला मदत केली आहे. ती मदत बऱ्याचदा कपड्यांच्या स्वरूपात होती, पैशांच्या स्वरूपात होती, आणि आज त्याच ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्या त्या लोकांमुळेच मी आज माझं आयुष्य सुंदररित्या जगू शकतो आहे. किशोर नाईक यांनी सांगितलं की कीर्ती कॉलेजच्या परिसरात असताना एकदा एका बाईकवरती मुलं जात होती आणि त्यांनी एका मासेवाल्याला टक्कर दिली आणि फार मोठा अपघात झाला. त्यांनी लगेचच त्या परिस्थितीचं गांभीर्य जाणून ॲम्ब्युलन्सला वगैरे फोन केला आणि वेळीच त्या लोकांना उपचार मिळाले आणि ते लोकं बरे झाले. तर याचं ते म्हणाले एक वेगळंच असं समाधान मनावरती होतं, कारण एक फोन करणं फक्त आपल्या हातात असतं, बाकी पुढचं सगळं डॉक्टर पाहणारच असतात, पण तो वेळीच फोन गेला नाही तर मात्र कुणाचा तरी जीवसुद्धा जाऊ शकतो. तर एक छोटीशी कृती आपल्या मनाला खूप मोठं समाधान देऊन जाते. सुहास पांडे यांनी आपल्याच रेडिओपैकी आरजेचा एक सुंदर असा किस्सा सांगितला की ट्रेनमध्ये जात असताना त्यांनी एका महिलेला मदत केली आणि ती महिला उलट त्यांनी आरजेचं नाव सांगितलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही हा किस्सा कोणाच्या बाबतीत घडला आहे, आणि ती महिला त्या आरजेंनाच ओरडली आणि तो किस्सा त्यांच्या लक्षात राहिला होता. तर ते म्हणाले मला याची आठवण आली की बऱ्याचदा आपण मदत करायला जातो पण समोरची व्यक्ती आपला हेतू ओळखत नाही आणि कधीकधी ते उलट आपल्या अंगावर सुद्धा येतं. प्रमोद राऊत यांना त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणारं जे शिल्प तयार केलं आहे ती गोष्ट मात्र खूप आवडली आहे आणि ते कधी ना कधीतरी नक्की जाऊन ते शिल्प पाहणार आहेत. प्रकाश कुलकर्णी यांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधला होता, कार्यक्रम आवडतोय असं त्यांनी सांगितलं. आणि अश्विन नाईक आहेत, त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला ते त्यांच्या सर्व्हिसमध्ये होते तेव्हा त्यांच्या एका सहकार्याचं निधन झालं आणि जो काही आर्थिक त्यांना जी मदत मिळणार होती ती त्यांनी त्यांच्या त्या पत्नीपर्यंत पोचवली आणि एक विलक्षण समाधान ते म्हणाले की कारण जे वारले होते त्यांच्या पत्नीला काहीच माहिती नव्हतं की हा काही आर्थिक फायदा आपल्याला मिळणार आहे वगैरे, परंतु एका स्वच्छ मनाने त्यांनी ही मदत केली. आणि त्याचबरोबर त्यांनी आवर्जून सांगितलं की नेत्रदान मात्र तुम्ही करा. बऱ्याच वेळेला असं होतं की ही जी काही मंडळी आहेत तर आपल्या एका नेत्रदानाने त्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरणार असतो, सुंदर असं हे निसर्गाचं रूप ते पाहणार असतात. तर असेच अनेक मदतीचे किस्से आज ऐकायला मिळाले. तर श्रोते हो, तुम्हीसुद्धा आजच्या दिवसभरात आजचं

100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्डी प्रसारण वाहिनी. ठीक 11:01 झालंय, कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग. आणि आज युवा तरंग हा कार्यक्रम घेऊन तुमच्यासोबत आहे मी आर जे शिवांगी.

मंडळी, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. पावसाळा सुरू झाला ना की आपल्याला वेध लागतात ते म्हणजे वर्षाविहार अर्थात पावसाळी सहलींचे. निसर्गाचं मनमोहक रूप पाहण्याचा मोह आपल्या सगळ्यांनाच होत असतो. आणि सध्या तर काय, रेडिओचं माध्यम असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आडवळणाची, तितकीशी प्रसिद्ध नसलेली पण निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेली अनेक ठिकाणं आपल्याला नव्याने समजत आहेत. आणि मग अशा ठिकाणांना भेट देताना आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे याच्या टिप्स आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात मी तुम्हाला देणार आहे. तेव्हा तुम्ही तुमची पावसाळी सहल कुठे घेऊन जाणार आहात, कोणासोबत जाणार आहात, किंवा याआधी जाऊन आला असाल आणि काय मजा केली असेल, किंवा एखादं नवं अनोखं ठिकाण तुम्ही शोधून काढलं असेल तर ते मला नक्की सांगा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा एसटीडी क्रमांक आहे. तेव्हा युवा तरंग या कार्यक्रमात ऐकत राहा छान छान गाणी आणि आठवणी.

पाऊस तर मनमानी असणारच आहे, तो त्याला जेव्हा पडायचा आहे, जितका पडायचा आहे तितका तो पडत राहणार आहे. काळजी घ्यायची आहे ती मात्र आपल्यालाच, कारण या पावसाळी सहलीनिमित्त तुम्ही ज्या कुठल्या ठिकाणी जाणार असाल तेव्हा त्या ठिकाणाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही गोळा करायची आहे. की आपला जो प्रवास आहे किंवा जो आपला ट्रेक तुम्ही एखादा करणार असाल तर हा ट्रेक कुठून सुरू होतो आणि आपल्याला किती अंतर गाठायचं आहे किंवा या ट्रेकची काठिण्य पातळी काय आहे, वाटेवर पाण्याचे स्रोत आहेत की नाही आहेत, अगदीच जर का गरज लागली तर या ज्या प्रवासावरती काही निवाराची सोय आहे का, किंवा त्याचबरोबर वाटेमध्ये काही संभाव्य धोके आपल्याला भेटू शकतात का, आणि समजा असंच जर का काही झालं तर त्या मार्गाला लागून इतरही कुठला पर्यायी मार्ग आहे का, ही सगळी माहिती सहलीला जाण्यापूर्वी तुम्हाला घेणं किंवा तुम्ही मिळव

होणं खूप गरजेचं आहे. कारण तिथे गेल्यानंतर तुम्ही जर का या सगळ्या गोष्टी शोधत बसलात तर तुमचा वेळ जाणार आहे आणि निसर्गाचा आनंद मात्र तुम्हाला घेता येणार नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या स्थानाचं काय भौगोलिक वैशिष्ट्य आहे किंवा जर का एखाद्या ऐतिहासिक महत्त्व आहे का हे सुद्धा तुम्हाला त्या सहलीला जायच्या आधी जर का माहिती असेल ना तर अभ्यास करून गेल्यानंतर ते ठिकाण पाहण्याचा जो एक आनंद असतो ना तो वेगळाच असतो. आणि आता तर काय आपल्याकडे डिजिटल नकाशेसुद्धा उपलब्ध असतात तर या नकाशाचा अभ्यास कसा करायचा कुठून कसं जायचं कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हां हे खूप सोपं आहे पण असं नसतं. तिथे गेल्यानंतर इंटरनेट कधीकधी उपलब्ध नसतो आणि मग अशा वेळेला आपला जो नकाशा आहे किंवा फोनमधला जो मॅप आहे तो काम करत नाही. मग काही खाणाखुणा आहेत का तर त्याच्या माध्यमातून आपल्याला एखादी वाट सापडेल हे सगळं जाणून घ्यावं. त्याचबरोबर आपल्या म्हणजे तिथे पोचल्यानंतर साधारण डोंगर वगैरे कुठे आहेत, सूर्याचा जो उगवता सूर्य आहे तो कुठल्या दिशेने येणार आहे साधारण त्या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही तिथे पोचणार आहात, या सगळ्या गोष्टींचा देखील अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर तिकडे जर का मधमाशांची पोळी असतील, जंगली श्वापदं असतील किंवा एखादी लूटमार होण्याची शक्यता असेल तर ती सुद्धा तिथले जे काही स्थानिक आहेत यांच्याशी चर्चा करून नक्की जाणून घ्यावी. कारण एक अनोखं ठिकाण असतं, आपण एका आनंदाच्या भरात जात असतो आणि मग अचानकपणे असं संकट समोर आलं ना की मग काय करायचं हे आपल्याला सुचत नाही. पण तेच जर का काय काय गोष्टी होऊ शकतात याची जर का आपल्याला आधीच माहिती असेल तर आपण त्याची तयारी करून जातो, मेंटली आपण प्रिपेअर्ड असतो आणि मग काय, मग मनसोक्त फक्त पावसाचा आनंद घेत राहायचं, छान छान आठवणी मनामध्ये साठवायच्या आणि परत यायचं.

मंडळी, पिकनिकला किंवा सहलीला जाताना आपण काही विशिष्ट कपड्यांची खरेदी करतो, कारण अर्थातच ज्या ठिकाणी आपण जाणार असतो तिथल्या आठवणी आपल्या मनात तर साठणार असतात, याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु सध्या जो काही आपल्या हातात एक छानशी अशी गोड वस्तू असते म्हणजे मोबाईल फोन, आणि त्या मोबाईलमध्ये असलेला छोटासा कॅमेरा, त्या कॅमेराने आपण अनेक आठवणी टिपणार असतो. आणि आपले जे कोणी नातेवाईक आहेत किंवा इतर मित्रमंडळी आहेत त्यांना ते फोटोज आपण दाखवणार असतो की अगं बघ मी इथे गेलो होतो किंवा गेले होते आणि असं छान छान निसर्ग सौंदर्य तिथे होतं. सोशल मीडियावर आपल्याला ते फोटो पाठवायचे असतात. त्यामुळे सहलीसाठी जायचं म्हणजे सहली सगळ्यात आधी आपण खरेदी करतो ती म्हणजे छान कपड्यांची, कारण फोटोमध्ये आपण छान दिसलं पाहिजे ना. तर पावसाळी सहलीला जर का तुम्ही जाणार असाल तर कपडे खरेदी करताना किंवा कपडे नेताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि ती काळजी काय, तर तुम्ही जे कपडे घालणार आहात ना ते अतिशय कम्फर्टेबल कपडे असले पाहिजेत. म्हणजे खूप तंग किंवा टाईट कपडे नको, किंवा अगदी त्याच्या विरुद्ध म्हणजे पायघोळ किंवा खूपच लूज कपडे शक्यतो पावसाळी सहलींसाठी तुम्ही टाळायचे आहेत. पण पुरुषांनी मात्र फुल शर्ट आणि फुल पॅन्ट वापरायची. याचं कारण असं आहे, कारण बऱ्याचदा आपण जंगलातनं जाणार असतो, हिरवी झाडी आजूबाजूला असतात आणि या झाड्यांमध्ये ना छोटे छोटे कीटक असतात, काही पक्षी असतात, तर ते आपल्या पायाला चावू शकतात. बऱ्याचदा पुरुषांचं असं असतं की अरे पिकनिकला जायचं आहे ना, मग थ्री फोर्थ किंवा हाफ पॅन्ट घालूनच जाऊया. तर असं नाही, तुम्हाला तुमच्या शरीराची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग कोणत्या कपड्यांची तुम्ही निवड कराल, तर कॉटनचे कपडे मात्र तुम्ही पूर्णतः टाळले पाहिजेत. नायलॉन असेल, पॉप्युलॉन आहे किंवा सिंथेटिक मटेरियल आहे, टेरिकॉट, की जे कपडे लवकर वाळतात, म्हणजे समजा काही कारणांनी तुम्ही पावसात भिजण्याचा आनंद घेतलात तर हे ओले कपडे सतत तुमच्या अंगावर राहणार नाही, ते फार थोड्या वेळाने काही, किंवा तुम्ही अगदी हाताने जरी तिथल्या तिथे पेळले तरी ते तासा दोन तासामध्ये वाळणार आहेत. पण या सगळ्यामध्ये सुती कपडे मात्र तुम्हाला पूर्णतः टाळले पाहिजेत. डोक्यावर टोपी घालणं मात्र खूप महत्त्वाचं आहे. जरी ऊन नसलं तरी टोपी, कारण ती टोपी कशासाठी असते, तर एक आपलं जे शरीर आहे त्याचं ती संरक्षण करत असते. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराची तुम्हाला काळजी घ्यायची. आता पायाचा विषय निघालाच आहे म्हणजे काय, तर आपल्या ज्या चपला आहेत, मुळात चपला घालून जायचंच नाही आहे. कंपल्सरी पावसाळी पिकनिकला जाताना कंपल्सरी तुम्हाला शूज घालूनच जायचं आहे. आणि तुम्ही जे शूज घालणार असाल तर ते शूज तुमच्या योग्य त्या मापाचे असणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की अरे चला सहलीला जायचं आहे, मग छान शॉपिंग केलं आहे, नवीन शूज घेऊया, आणि त्या सहलीच्या

दिवशीच आपण ते शूज घालतो आणि मग शू बाईट होतं आणि मग अख्खा वेळ आपल्याला फार दूरवर काही अगदी थोडीशी चार पावलं जरी चालायची असतील ना तरीसुद्धा पायामध्ये ते दुखत असतं, कुठेतरी ती आपली त्वचा फाटलेली असते, लाल झालेली असते आणि मग संपूर्ण सहलीची मजाच आपल्याला घेत नाही. त्यामुळे सहलीला जाण्यासाठी तुम्ही जर का शूज घेणार असाल तर ते शूज कंपल्सरी तुमच्या मापाचे असले पाहिजेत आणि ते थेट सहलीच्या दिवशी वापरण्यापेक्षाही एक साधारण आठवडाभर किंवा अगदी 3-4 दिवस तरी आधी तुम्ही ते शूज वापरले पाहिजेत. तुम्ही तुमचा पाय त्या शूजमध्ये नीट सेट झालेला असला पाहिजे आणि समजा काही कारणाने तुम्हाला असं नाही करता आलं तर तुम्ही जर का पायाला वॅसलिन लावून गेलात तर तिथली त्वचा काही फाटणार नाही किंवा अगदीच शूज घातल्यानंतर आपल्याला साधारण एखाद दुसरे पाऊल जरी टाकलं तरी लक्षात येतं की अरे हां हां माझ्या पायाच्या या भागाला हे शूज मला चावू शकतायत किंवा लागू शकतायत. तर तिथली त्वचा फाटण्याआधीच तुम्ही जर का तिथे बँडेज पट्टी आहे किंवा इतरही हल्ली छान नवीन नवीन मेडिकल टेप्स आपण त्याला म्हणतो बाजारात उपलब्ध असतात तर त्या टेप्स तुम्ही जर का पायाला आधीच लावलात तर मात्र तुम्ही छान कम्फर्टेबली ते शूज घालून वॉक करू शकणार आहात. हल्ली बऱ्याचदा पावसाळ्यात वापरायचे वेगळे कुशनचे असे शूज येतात किंवा एक सॉक्स येतात की ज्याच्यामध्ये थोडंसं सिलिकॉन देखील असतं, म्हणजे काही जणांच्या पायाला घाम येत असेल किंवा चालल्यानंतर बऱ्याचदा अशी स्किन घासून तिथे लाल होते तर हा त्रास होऊ नये म्हणून एक आतमध्ये सिलिकॉनची लेअर असणारे सॉफ्ट सॉक्स येतात तर असे मोजे तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि त्याचबरोबर टॅल्कम पावडर मात्र सोबत ठेवा. बऱ्याचदा काय असतं ना, वातावरण थोडंसं दमट झालेलं असतं आणि मग आपले पाय सतत पाण्यात राहून त्या शूजमध्ये राहून थोडेसे असे मऊ झालेले असतात आणि मग तिथली त्वचा असते तिलासुद्धा एक वेगळा असा वास येतो. मग हे टाळण्यासाठी तुम्ही जर का आधीच पायाला टॅल्कम पावडर किंवा जी पावडर आपण उन्हाळ्यामध्ये घामळ्यासाठी वापरतो ना ती पावडर जर का तुम्ही आधीच पायाला लावली, सॉक्स घातले आणि मग शूज घातले तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा चालताना त्रास होणार नाही आहे आणि तुम्ही तुमच्या सहलीचा आनंद घेणार आहात. अशाच छान छान टिप्स आजच्या युवा तरंग या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगणार आहे, कारण माझी खूप इच्छा आहे तुम्ही प्रत्येक पावसातनं कुठे ना कुठेतरी एका नवीन ठिकाणाला भेट देणं खूप गरजेचं असतं, कारण प्रत्येक ठिकाण, प्रत्येक झाड आणि प्रत्येक पाऊस आपल्याला काहीतरी नवीन सांगत असतो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

शंभरअंश एक मेगाहर्ट्झ एफएम गोल्ड वर युवा तरंगा हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. आणि आज गप्पा मारतोय आपण ते पावसाळी सहलीला जाताना किंवा पावसाळी ट्रेक करताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. आपण पाहिलं की जायच्या आधी त्या ठिकाणाची माहिती संपूर्णतः आपल्याकडे असली पाहिजे, कोणते कपडे आपण घालू शकतो जाताना की अतिशय तंगही नको आहेत, लूजही नको आहेत, कम्फर्टेबल पटकन वाळणारे असे छान कपडे आपल्याला हवे आहेत. पण या सहलीला जाण्यासाठी आपण जी बॅग कॅरी करणार आहोत ना, तर ती बॅग मात्र योग्य मापाची असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या बॅगेमध्ये मुळात म्हणजे गरजेचं सामान असणं आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की दुनियाभरच्या गोष्टी त्या बॅगेमध्ये असतात, पण गरज लागल्यावरती एखादा चमचा आपल्याला हवा असतो, पण तो चमचा काही त्या बॅगेत नसतो. म्हणजे असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. हां, तुमच्याही बाबतीत होत असेल आणि तुम्ही असे एकमेव आहात तर असं काही नाही आहे. आणि काही काही जण तर ह्याच्या विरुद्ध असतात की म्हणजे चक्क कधी कधी त्यांच्या बॅगेतून एका सुईपासून विमानापर्यंत अशा असंख्य गोष्टी बाहेर पडतील याची आपण खात्री देऊ शकत नाही, असेही काही जण असतात. पण ठीक आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सहलीसाठी जाताना योग्य ती बॅग निवडायची आहे आणि विशेषतः पावसाळी सहल. तर आपण जी बॅग घेणार आहोत, ज्यामध्ये आपलं सामान घेऊन जाणार आहोत, ती बॅग वॉटरप्रूफ असणं खूप गरजेचं आहे. कारण आतमध्ये महत्त्वाचं आपल्या सामान असतं. बऱ्याचदा बॅग वॉटरप्रूफ असते, पण काही ज्या कंपन्या असतात ज्या तितक्याशा क्वालिटीला महत्त्व देत नाही, त्यांचं काय होतं ना, जी चैन असते ना ती वॉटरप्रूफ नसते आणि मग त्या चैनच्या जागी कुठेतरी पाणी आतून झिरपतं आणि आपल्या वस्तू खराब होतात. मग ह्या अशा छोट्या छोट्या चुका जर का आपल्याला टाळायच्या असतील, तर सरळ बाजारामध्ये छान एक रेन कवर बॅगेला लावायचं मिळतं, ते सरळ घ्यावं आणि बॅगेला पूर्णतः रेनकोटसारखं ते कवर घालून टाकावं. म्हणजे कसं काय होणार की ती बॅग फुल पूर्णतः अशी वॉटरप्रूफ होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला खूप काही वजन मात्र न्यायचं नाही, कारण ती बॅग पाठीवर टाकून आपण फिरणार आहोत, निसर्गाचा आस्वाद घेणार आहोत. मग जेवढं जरुरीचं आहे तेवढंच सामान त्या बॅगेमध्ये आपल्याला भरायचं आहे. बॅग भरताना पुन्हा एकदा चैन व्यवस्थित सुरू आहे की नाही हेच चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण बॅग भरतो, भरपूर छान सामानसुद्धा त्यामध्ये आपण भरतो कसं बसं, आणि मग घट्ट अशी ती चैन लावतो. बॅग असते 3-4 वर्षांपूर्वीची, मध्यंतरी वापरलेली नसते, आणि मग अचानक दाबून लावलेली चैन आपण जेव्हा ज्या ठिकाणी पोचतो तिथे ठप करून उघडते आणि मग तिथे ही चैन परत लावण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नसतो. तेव्हा ही चैन चेक करताना त्याच्यावरती जर का तुम्ही थोडंसं मेण जरी फिरवलात असं, किंवा दुसरं काही ऑइलिंग बाजारात मिळत असेल चैन व्यवस्थित चालण्यासाठी, तर याचाही तुम्ही वापर केलात तर तुमची चैन व्यवस्थित चालणार. दिसायला खूप छोटी गोष्ट आहे ही की काय चैन चेक करायची बॅगेची, पण ती एवढीशी वस्तू आपलं खूप मोठं काम साधणार असते. कारण या बॅगेमध्ये आपण काय ठेवणार असतो, तर आपला कॅमेरा आहे, आपलं पाकिट असणार आहे, आजकाल पॉवर बँक असतात आणि या सगळ्याच्या किमती ना फार मोठ्या असतात. एकदा का ह्या वस्तू खराब झाल्या की पुन्हा ते घेणं हे फार खर्चिक ठरू शकतं. मग त्याच्यासाठी हा खर्च टाळण्यासाठी काय करायचं आहे, तर छोटंसं चेकिंगचं काम आपल्याला करायचं आहे. तर या गॅजेट्स बरोबरच आपल्याला महत्त्वाचं सामान बॅगेत भरायचं, आणि ते म्हणजे आपल्याला स्वतःला लागणारं इंधन, अर्थात छोट्या मोठ्या खाण्याच्या गोष्टी. तर छोटासा असा पटकन खाऊ तुम्हाला भरायचा आहे की जो तुम्ही पटकन असा तोंडात टाकू शकाल आणि जेणेकरून तुम्हाला क्विक अशी एनर्जी मिळेल. कारण बऱ्याचदा डोंगर किंवा किल्ले चढून गेल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही, पण पावसामध्ये नंतर मात्र भूक लागते आणि तिथे त्या ठिकाणी खाण्याची कुठलीच सोय किंवा दुकान एखादं उपलब्ध नसतं. मग अशावेळी हे जे आपण पॉवर पॅक स्नॅक्स बॉक्स नेणार आहोत ते खूप उपयोगी येतात. तर चिप्स वगैरे शक्यतो तुम्ही टाळाच, पण त्याऐवजी तुम्ही जर का सुका मेवा आहे किंवा सफरचंद आहे किंवा फ्रूटचे पीसेस तुम्ही केलात आणि ते जर का तुम्ही सोबत नेलात, तर ते तुम्हाला चटकन एनर्जी देणार असतात आणि याचं वजनही फार होत नाही. त्याच्यामुळे स्वतःचा खाऊ स्वतः नेणं खूप गरजेचं आहे. खाऊ तर झाला, पण त्याचबरोबर पुरेसं पाणी, कारण आपण ज्यावेळेला इतर ठिकाणी सहलीला जातो तिथे आपल्याला हवी तिथे पाणी आपण विकत घेऊ शकणार असतो, पण ज्यावेळी आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातो त्यावेळी तिथे स्थानिक दुकानं असतीलच, किंवा जरी दुकानं जरी असली ना तरी त्यांच्याकडे बऱ्याचदा पाण्याचा साठा हा तितकासा उपलब्ध नसतो. मग नेमकं आपण पाणी मागायला जातो आणि त्यांच्याकडचं पाणी संपलेलं असतं.
तर तुम्हाला वाटेल की एवढा पाऊस धोधो पडतो आहे तर पाणी पिणं का महत्त्वाचं आहे, तर नाही मित्रांनो, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला स्वतःला हायड्रेशन ठेवणं खूप गरजेचं आहे, वेळोवेळी पाणी पिणं खूप गरजेचं आहे. कारण मग होतं काय, मग अचानकपणे चालता चालता आपले पाय दुखायला लागतात, मसल्स दुखायला लागतात, आणि आपल्या लक्षात येत नाही की आपण बऱ्याच काळापासून पाणी प्यायलेलो नाही आहोत. तर खाऊ आणि पाणी आणि आपल्या गॅझेटची काळजी या बॅगेमध्ये भरताना तुम्हाला नीट घ्यायची आहे. हवं तर एखादी एक्स्ट्रा 2-3 प्लास्टिकच्या पिशव्यासुद्धा कॅरी करा, जेणेकरून हे ओले कपडे जे होणार आहेत तुमचे ते तुम्ही त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवू शकता, आणि नंतर परतीच्या प्रवासामध्ये मात्र तुम्ही सुके कपडे घालून रिटर्न येऊ शकणार आहात, म्हणजे जेणेकरून सर्दी वगैरे काही तुम्हाला होणार नाही. तर अशा आणखीनही खूप साऱ्या टिप्स आहेत माझ्याकडे. बॅग भरायला घेताय ना, ऐकत रहा 100% मेगाहर्ट्झ FM गोल्ड.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी. आपण गप्पा मारतोय ते पावसात सहलीला किंवा ट्रेकला जाताना आपल्याला कोणकोणती काळजी घेतली पाहिजे. आपण पाहिलं की बॅगेमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या वस्तू असणं खूप गरजेचं आहे, तर या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत, गॅजेट्स आहेत, त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एखादा प्रथमोपचार किट असणं खूप गरजेचं आहे. मग आयत्यावेळी कुठे काही लागलं, कापलं, खरचटलं तर अँटीसेप्टिक क्रीम असते किंवा काही बेसिक गोळ्या असतात की ज्या आपण अगदीच पेन किलर म्हणून घेतो त्या, किंवा एखादा स्प्रे आहे, तर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आहे ना, मी अजून एक सल्ला असा देईन की तुम्ही सोबत आहे ना हळद आणि मीठ ह्या दोन्ही गोष्टी कॅरी करता. तुम्ही म्हणाल तिथे जाऊन काय जेवण बनवायचं आहे का, कशा लावाय या गोष्टी, तर नाही, या गोष्टी तुम्हाला जेवण बनवण्यासाठी नाही आहेत. बऱ्याचदा काय होतं ना, पावसाळ्यात भटकंती करताना, खास करून जेव्हा आपण जंगलांमधून जात असतो, चिखलातून जात असतो, तर तिथे अनेकदा जळवा असतात आणि या जळवा आपल्या पायाला चावू शकतात. एकदा का त्यांनी आपल्या पायाला चिकटल्या तर तुम्ही काहीही केला तरी त्या निघत नाहीत. आणि

दुखतर असतंच. आणि मग अशा वेळेला खूप जोराने जर का आपण त्या ओढून काढल्या ना, तर त्या तुटतात आणि आपल्याला जास्त जखम होऊ शकते. मग यापेक्षा तुम्ही जर का त्या जळवांवरती मीठ टाकलात, तर त्या जळवा आपोआपच निघतात आणि मग तिथून त्यांनी जिथे चावा घेतलेला असेल तिथे रक्त येत असेल, तर तुम्ही नक्की हळद तिथे दाबून धरू शकताय. की खरंच अतिशय हा उपाय तुम्हाला वाटत असेल की हा काय घरगुती उपाय आहे, परंतु जी मंडळी नेहमीच जंगलामध्ये पावसाळ्यात सहलीला जातात आणि ज्यांनी कोणी हा त्रास अनुभवला असेल ना, हे दुःख फक्त त्यांनाच माहिती की किती त्रास होतो. आणि मग अशावेळी फक्त एक चिमूटभर हळद आणि मीठ आपल्याला किती उपयोगाचं पडू शकतं. त्याचबरोबर मंडळी, ट्रेकिंग करण्यासाठी ना वेगवेगळे पोल्स म्हणजेच काठी आपण म्हणू शकतो ही आपल्याकडे उपलब्ध असते. पण आपण बऱ्याचदा असं म्हणतो, अरे आम्ही तर काय तरुण आहोत, आमच्याकडे ताकद आहे, आम्ही अगदी सहजपणे तो डोंगर किंवा तो किल्ला चढून जाऊ शकतो. तर ठीक आहे, तुम्हाला असं वाटणं अगदी योग्य आहे. पण जर का तुम्ही चढाव असेल आणि जर का पोल्सचा वापर केलात ना, तर तुमचा गुडघ्यावर जो भार येतो चढताना तो भार कमी येतो. आणि मग कधी कधी आपण छान चढलेला जातो, मजा करतो, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी अंग जे काही दुखत असतं, तर ते सगळं ह्याच कारणांमुळे. मग त्याच्याच ऐवजी तुम्ही जर का सहलीला जाताना एखादा पोल किंवा अगदीच नाही तर काठीचा आधार घेतलात, तर आपल्या शरीराचा संपूर्णपणे भार हा त्या काठ्यांवर येतो आणि आपले पाय जास्त दुखत नाहीत. काय मग कुठे विचार करताय पावसात फिरायला जायचा.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: मंडळी, युवा तरंग या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून गेलं की पावसाळ्यामध्ये आपण सहलीला जात असताना कोणकोणती काळजी आपण घेतली पाहिजे. मंडळी, सहलीचा आनंद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण सुखरूप घरी पोचतो. त्यामुळे निसर्गाच्या या सौंदर्यात हरवून जाताना स्वतःची आणि आपल्या सोबत असणाऱ्यांची काळजी घ्यायला तुम्ही विसरू नका. कारण काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि निसर्गाचा हा उत्सव मनापासून साजरा करा. युवा तरंग या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत, पण तुमची आणि माझी भेट पुन्हा होणार आहे रंजक सफर या कार्यक्रमात ठीक 12 वाजता. तेव्हा ऐकत राहा FM Gold.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 96.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्डी प्रसारण वाहिनी. ठीक 12:02 झाली आहेत. कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर, आणि रंजक सफर हा कार्यक्रम घेऊन आज तुमच्यासोबत आहे मी RJ शिवांगी. आजची रंजक सफर कोणत्या विषयावर असणार आहे? एखादं ठिकाण असणार आहे की एखादा चित्रपट असणार आहे? गेस करा बरं. आणि जर का तुम्हाला त्याचं उत्तर सापडलं तर दूरध्वनीच्या माध्यमातून मला सांगू शकताय. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा STD क्रमांक आहे. तेव्हा आजच्या रंजक सफर या कार्यक्रमात आपण कोणत्या बरं गोष्टीची सफर करणार आहोत ही उत्सुकता मनामध्ये अशीच राहू द्या. ऐकत रहा FM गोल्ड.

आपलं आयुष्य असेल हे प्रत्येकासाठी स्वतःची एक वेगळी कथा आणि स्वतःचं एक वेगळं गीत घेऊन आलेलं असतं आणि अशाच या कथा आणि गीतांचं गुंफण आपल्याला बघायला मिळतं ते चित्रपटांमध्ये. बऱ्याचदा आपण हे चित्रपट मनोरंजन म्हणून पाहतो, परंतु काही चित्रपट हे फक्त मनोरंजन नसतं, मनोरंजनासाठी बनलेले नसतात, तर काही आपल्याला हसवतात, काही रडवतात, तर काही चित्रपट असे असतात ना की जे संपल्यानंतरही आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात. मला सांगा, कधी कधी एक शांतता देखील हजार शब्दांपेक्षा जास्त मोठा आवाज करते. असं कधी तुमचं झालं आहे किंवा तुम्ही असं कधी पाहिलं? असाच एक चित्रपट आहे, लघुचित्रपट म्हणा किंवा शॉर्ट फिल्म म्हणा, फक्त 15 मिनिटांची. त्या लघुचित्रपटाचं नाव आहे ज्यूस. खरं तर या चित्रपटात घडणारी घटना किंवा गोष्ट ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडतच असते, पण आपल्या कधी लक्षातच येत नाही. त्या गोष्टीच्या एक दुसरी बाजू देखील असू शकते. या ज्या शॉर्ट फिल्मबद्दल आज आपण बोलणार आहोत, ती शॉर्ट फिल्म जरी असली तरी तिचा जो संदेश आहे किंवा ज्या घटनेचा उल्लेख या शॉर्ट फिल्ममध्ये केलेला आहे, ती घटना म्हणजे सामाजिक वास्तवावर नेमकं बोट ठेवते. काय बरं असेल, कोणाची कथा असेल, ह्या सगळ्या उत्सुकता तुम्ही ताणून ठेवा, कारण या गीतानंतर ही शॉर्ट फिल्म्स कशा संबंधित आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे.

मंडळी, आपल्या आजूबाजूला ना अनेक स्त्रिया असतात, वावरत असतात, आपल्यासाठी बरंच काही ना काही करत असतात, आणि त्यांची कृती आहे ना कधी आपल्या लक्षातच येत नाही. आपण दरवेळेला त्यांना गृहीत धरत जातो आणि मग अचानक कधीतरी त्या इतक्या वेगळ्या वागतात, इतक्या वेगळ्या वागतात की आपल्या लक्षातही येत नाही की अरे हे असं कसं झालं, किंवा ही व्यक्ती आज अशी कशी काय रिॲक्शन देते. असंच काहीसं घडतं या एका लघुपटामध्ये. खरं तर चित्रपटाची सुरुवात एका साध्या मध्यमवर्गीय घरातून होते. संध्याकाळची वेळ असते, घरात पाहुणे आलेले असतात, वातावरण अगदी आनंदी असतं. हॉलमध्ये पुरुष मंडळी आरामात सोफ्यावर बसून गप्पा मारत असतात. बाहेर फक्त त्यांच्यापुरता एअर कंडिशन सुरू असतो. थंड वातावरणात कोणी चहा पितंय, हसतंय, खेळतंय, विविध विषयांवर चर्चा करतायत. पण दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघरात मात्र संपूर्णपणे वेगळं चित्र दिसतं. तिथे या चित्रपटाची जी नायिका आहे मंजू, ती आणि इतर महिला अक्षरशः धावपळ करत असतात. कोणी भाज्या चिरतंय, कोणी पोळ्या लाटतंय, कोणी तळणं काढतंय, तर कोणी पाहुण्यांसाठी चहा करतंय. आणि या स्वयंपाकघरामध्ये ना एसी तर सोडा, साधा फॅनही नाही आहे. गॅसची उष्णता, गरम भांडी, वाफ आणि घामाने सगळ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. आणि या सगळ्याचा त्रास त्या मंजूच्या चेहऱ्यावर आपल्याला स्पष्ट दिसतोय. कपाळावरून घाम वाहत असतो, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर तक्रार नसते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून ती काम करत असते. कोणाला साखर कमी, कोणाला जास्त, कोणाला गरम चहा, कोणाला थंड पाणी, सगळ्यांची ती काळजी घेत असते. आणि या सगळ्या दरम्यान मात्र हॉलमध्ये पुरुषांच्या चर्चेला वेग आलेला असतो. काय बरं चर्चा रंगत असते? तर बाहेर चर्चा रंगत असते स्त्रियांच्या प्रगतीबद्दल. महिलांनी नोकरी करावी का ना न करावी, समानतेबद्दल, समाजातील बदलांमध्ये ते फार मोठ्या मोठ्या गप्पा मारत असतात. या पुरुषांच्या बोलण्यात आधुनिक विचार ते मांडत असतात, परंतु गंमत अशी असते की या चर्चेदरम्यान त्यांच्यापैकी एकालाही स्वयंपाकघरात जाऊन मी काही मदत करू का हा साधा प्रश्नही पडत नाही. किती विरोधाभास आहे ना. या चित्रपटात आणखीन काय काय घडतंय हे जाणून घेऊया पण या गाण्यानंतर.

0: पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो, नक्की। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे. तुमच्यासोबत आहे मी आरजे शिवांगी आणि आपण गप्पा मारतोय ते ज्यूस या शॉर्ट फिल्मबद्दल. तर चित्रपटाच्या आपण या टप्प्यापर्यंत पोचलो होतो की एकीकडे अशी परिस्थिती आहे की सगळी पुरुष मंडळी, जी पाहुणे मंडळी आलेली आहेत, ती सगळीजणं हॉलमध्ये थंडगार एसीच्या गारव्यामध्ये बसून महिला सबलीकरणाच्या चर्चा करतायत. समाजामध्ये महिलांना आपण कसं मानाचं स्थान दिलं पाहिजे याबद्दल ते बोलतायत. परंतु किचनमध्ये मात्र स्वयंपाकघरात एक वेगळंच असं दृश्य आहे. तिथे फार उष्णता आहे, साधा फॅनही तिथे नाही आहे आणि त्या किचनमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या मात्र अगदी सतत ह्या जी बाहेर बसलेली मंडळी आहेत त्यांना काय हवं आहे काय नको या सगळ्यामध्ये त्या इतक्या गोंधळून गेलेल्या आहेत की त्यांना 5 मिनटंसुद्धा बसायला वेळ नाही आहे. म्हणजे सतत बाहेरून काही ना काहीतरी आवाज येत असतो की अगं चहा झाला का, थोडे स्नॅक्स आण, कोणीतरी म्हणतं पाणी द्या, आणि मग असे आवाज पुरुषांचे आले की महिलांची धावपळ सुरू होते. या सगळ्यांमध्ये मंजू हातामध्ये ट्रे घेते आणि सगळ्यांना चहा देते, नाश्ता देते, सगळेजण चहा घेतात, पण तिच्याकडे एकदाही कोणी बघतही नाही किंवा विचारतही नाही की बाई तू चहा घेतलास का, तू सुद्धा थकली असशील तर तू सुद्धा आमच्यासोबत थोडासा गप्पा मारायला बस. आणि तिला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. ती खूप विचार करत करतच स्वयंपाकघरात जाते आणि तिथेही तिथे तिचं काम अजून संपलेलं नसतं, कारण अजून जेवणाची तयारी असते, भांडी असतात किचनमध्ये पडलेली. तर या सगळ्याचं काय करायचं? एकीकडे दिसणारा तो पसारा, हॉलमध्ये होणारा ह्या वेगळ्या विषयांवरच्या चर्चा आणि त्याचा विरोधाभास, म्हणजे स्वयंपाकघरात होणारा सतत असा तो त्रागा, घाम, या सगळ्याने तिच्या मनामध्ये खूप गोंधळ उडतो. या क्षणाला आपल्याला वाटतं की मंजू आता हॉलमध्ये जाईल आणि ताड ताड ताड सगळ्यांना बडबडेल. तिच्या मनामध्ये जे काही दुःख आहे, जो काही त्रास आहे, तो ती धडाधडा बोलून दाखवेल. पण प्रत्यक्षात मात्र तसं काहीच होत नाही. हा चित्रपट जसा जसा पुढे सरकतो तसं तसं प्रेक्षकांच्या लक्षात येतं की हा चित्रपट कोणत्याही मोठ्या संघर्षाचा नाही. इथे कोणीही ओरडत नाही, भांडत नाही किंवा कोणावरही आरोप करत नाही, पण रोजच्या आयुष्यातील एक शांत, सामान्य आणि अनेकदा दुर्लक्षित असं वास्तव आपल्या सगळ्यांसमोरच उभं राहतं. सगळ्यांचं जेवण झालेलं असतं, पाहुण्यांच्या गप्पा अजूनही सुरू असतात, पण स्वयंपाकघरात मंजू मात्र थकून उभी असते. आता मात्र तिचा संयम सुटतो. ती जाते, फ्रीज उघडते, आतमध्ये ठेवलेला थंडगार ज्यूस बाहेर काढते, एक मोठा ग्लास भरते. तो ज्यूस जो तिने स्वतःसाठी ओतलेला आहे, तो ज्यूस तिने स्वतःसाठी तयार केलेला आहे. तो पहिला क्षण असतो जेव्हा ती स्वतःचा विचार करते आणि हातात ज्यूसचा ग्लास घेऊन हळू ती हॉलमध्ये येते. पुरुष अजूनही त्यांच्या चर्चेत गुंग असतात. मंजू शांतपणे त्यांच्यामध्ये जाऊन बसते. कोणाला काही सांगत नाही, कोणाशी वाद घालत नाही, कोणाला दोषही देत नाही, पण तिचं तिथे बसणं आणि सर्वांपेक्षाही स्वतःसाठी ज्यूस घेऊन येणं ही एक कृतीच सगळं वातावरणच बदलून टाकते. त्या पुरुषांनाही कळत नाही की अचानक हिला काय झालं आणि ही अशी कशी सगळ्यांसमोर येऊन स्वतःसाठी बसते. ती तो जो कूलर सुरू असतो त्या एसीच्या समोर जाऊन बसते. हॉलमध्ये काही क्षण शांतता पसरते. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात, कारण आजपर्यंत तिला अशा प्रकारे स्वतःसाठी वेळ काढताना कधीच कोणी पाहिलेलं नसतं.

ती शांतपणे त्या ज्यूसचा एक एक घोट घेते आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान असतं. त्या क्षणी ती कोणताही संवाद बोलत नाही, पण तिची शांतता अनेक प्रश्न त्या पुरुषांना विचारतात.

आपल्या जूस या लघु चित्रपटाची नायिका मंजू ही प्रथमच स्वतःसाठी काहीतरी विचार करते आणि तिची जी शांतता असते ती शांतता मात्र खूप मोठा आवाज करत असते, कारण आत्तापर्यंत तिने कधीही स्वतःसाठी विचार केलेला नसतो किंवा तिच्या घरच्यांनी देखील तिचा विचार केलेला नसतो. त्यामुळे तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. ती करत असते घरच्यांसाठी, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ती त्या तो त्रासही सहन करत असते, पण ज्यावेळी तिच्या लक्षात येतं की ज्या आपल्या मंडळींसाठी ती हा त्रास भोगते आहे त्या मंडळींना मात्र तिची काहीच किंमत नाही आहे, आणि हे तिला जेव्हा कळतं ना त्या क्षणी मात्र ती निर्णय घेते की आता 5 मिनटं का होईना हा फ्रीजमधला थंडगार ज्यूस मी स्वतः बाहेर जाऊन पिणार आहे. आणि ती कृती जणू काही अनेक प्रश्न निर्माण करते. म्हणजे स्त्रीला आराम करण्याचा अधिकार नाही का? घरातील सगळ्या जबाबदाऱ्या ह्या फक्त तिच्याच आहेत का? बाहेर जे पुरुष समानतेबद्दल बोलत आहेत तर ती समानता ते आपल्या घरात का नाही पाळत? मोठमोठ्या विषयांवर चर्चा करणं, समानतेवरच्या चर्चा करणं खूप सोपं आहे, पण आपल्या घरात आपल्या घरातील स्त्रियांसोबत ही समानतेने वागणं खरंच इतकं कठीण आहे का? बरं, या पलीकडेही जाऊन ती असं म्हणते की मी जर का माझ्यासाठी 5 मिनटं काढली तर तुम्हाला इतकं आश्चर्य का वाटतंय? घरकाम ही फक्त घरातल्या बाईचीच जबाबदारी असते का? हे इतके सगळे प्रश्न ती मंजू फक्त ज्यूस पिता पिता या सगळ्यांसमोर मांडते. ती कोणताही मोठा संवाद बोलत नाही, ती कोणाशीही वाद घालत नाही, तर फक्त एका ग्लासभर ज्यूसच्या माध्यमातून मंजू स्वतःचा स्वाभिमान लोकांसमोर मांडते.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

मंडळी, आपण जेव्हा लहान असतो ना त्यावेळेला अनेक स्वप्न अनेक इच्छा आपल्या मनामध्ये असतात, पण बऱ्याचदा जर का आपण महिला वर्गांचा विचार केला ना तर जसजसं त्या संसारामध्ये पडतात तस तसं त्या स्वतःला संसारामध्ये इतक्या गुंतवून टाकतात की लहानपणी कधीतरी त्यांच्यासुद्धा स्वतःच्या काही इच्छा होत्या, त्यांनासुद्धा उंच आकाशात उडायचं होतं, हे सगळं त्या विसरून जातात. का? तर आपल्या घरातल्या मंडळींना आनंदी ठेवण्यासाठी ते इतक्या राब राब राबतात आणि स्वतःचाही त्यांना विसर पडतो. त्यांची इच्छा नसते की दरवेळेला आपण त्यांनी केलेल्या कामाचं आपण सतत कौतुक करत राहावं. फक्त त्यांची इच्छा इतकीच असते की घरातली जी कोणी मंडळी आहेत यांच्यासाठी या महिला ज्या काही कष्ट घेत आहेत ना त्याची थोडीशी तरी जाण या इतर घरातल्या लोकांना असावी एवढी छोटीशी अपेक्षा त्यांची असते. कारण या घरच्यांसाठी स्वतःहून बऱ्याचदा त्यांनी निर्णय घेतलेला असतो की यांना सुखी ठेवण्यासाठी मी सगळी जबाबदारी माझ्या अंगावरती घेते, पण तुम्ही आनंदाने राहा. मग आपल्यासाठी कोणी जर का इतका मोठा त्याग करतोय, एक व्यक्ती संपूर्ण आयुष्य एका घरासाठी अर्पण करते, तर त्या व्यक्तीची आपण जाण एक मान सन्मान आपण नक्कीच ठेवला पाहिजे की नाही. आणि जिथे हा मान सन्मान त्या स्त्रीला मिळत नसेल ना तिथे मात्र तिने स्वतःसाठी एक काहीतरी ठोस निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. स्वतःचा स्वाभिमान हा दाखवणं योग्य वेळी योग्य प्रकारे हे खूप गरजेचं असतं. आणि हेच या ज्यूस या लघुचित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळालं. 2017 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केलं होतं, तर मुख्य भूमिका जी मंजूची मुख्य भूमिका आहे ती साकारली होती शेफाली शहा यांनी. अत्यंत संयत आणि प्रभावी अभिनय त्यांनी साकारला होता. या चित्रपटाला 2018 63व्या फिल्मफेअर शॉर्ट फिल्म अवॉर्डमध्ये खूप मोठा सन्मान मिळाला होता. म्हणजे 2 पुरस्कार या चित्रपटाला मिळाले होते, सर्वोत्कृष्ट काल्पनिक शॉर्ट फिल्म आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून शेफाली शहा यांना फिल्मफेअरमध्ये अवॉर्ड मिळालेले होते. खरं तर शेफाली शहा यांनी या चित्रपटामध्ये ना फार कमी असे संवाद बोलले आहेत. बऱ्याचदा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांनी त्यांची जी नजर आहे किंवा चेहऱ्यावरील हावभाव आहेत या प्रकारे त्यांनी सादर केलेले आहेत. म्हणजे खरंच मी म्हटलं ना की शब्दची गरजच नाही आहे. त्यांच्या त्या अभिनयातून एकच सगळ्यांना सांगत असतात की मी जो काही त्रास तुमच्यासाठी घेते आहे ना त्याची थोडीशी तरी जाण ठेवा.

0: अनमोल यातना का घटकून टाक जीवा दुबले पणा मनाता।
1: रंजक सफर या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेतली ती ज्यूस या शॉर्ट फिल्मबद्दलची कथा, आणि अनेक श्रोत्यांचे मला फोन आले आणि बऱ्याच जणांचं सांगणं हेच होतं की अरे अगदी आमच्या मनातली भावना तुम्ही व्यक्त केलात की त्या कुटुंबातली स्त्री ही दिवस रात्र राबत असते, कष्ट काढत असते आणि तिची अपेक्षा फक्त इतकी असते की घरातल्या लोकांनी दोन शब्द तिच्यासाठी गोड बोलावेत, तिला कधीतरी म्हणावं की बाई तू बस आज, अगदीच सगळ्या घरातल्या सगळ्याच पुरुषांना काही स्वयंपाक येतो अशातला भाग नाही, पण उगाचच जर का एखादी बाई स्वयंपाकघरात काम करत असेल तर आपण उगाचच जायचं आणि मग नुसतंच कोथिंबीर निवडून देऊ का, किंवा छोटी मोठी जरी आपण त्यांना मदत केली ना तरी त्या बाईला खूप मोठी मदत होते, आणि मुळात म्हणजे ज्या एकमेकांबद्दलचा जो आदर आहे ना तो वाढतो, की हे कष्ट करायचं काय फक्त मी एकटीनेच घेतलंय का ठेका असं नसतं, तर त्या घरात राबणाऱ्या स्त्रीला सुद्धा तितकाच मान देणं खूप गरजेचं आहे। गरज नाही आहे की एखाद्या कुटुंबामध्ये अशी व्यक्ती म्हणजे एखादी स्त्रीच असू शकते, कदाचित एखाद्या कुटुंबात एखादा पुरुष सुद्धा असा असू शकेल की जो कुणाशीही न बोलता अविरतपणे सतत त्या घरच्या कुटुंबांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी मेहनत करत असेल, तेव्हा आपण त्या व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे, कधीतरी त्यांना आपण स्वतःहून आराम दिला पाहिजे, ते जी काही रोजची कामं आहेत ती त्यांना सांगितली पाहिजेत की अरे आज ही कामं तुम्ही करू नका, आज तुमच्याऐवजी मीही काम करते, जेणेकरून त्यांनासुद्धा बरं वाटेल आणि आपल्याही लक्षात येईल की ही सगळी कामं करताना त्या व्यक्तीला किती त्रास होत असतो। आजच्या या रंजक सफरमध्ये संजीव परब, मिलिंद टिप्पणीस, संतोष कुपेंद्र, हेमा डोईफुडे, दीपा पालकर, प्रमोद राऊत, स्मिता नाईक आणि काशीनाथ करवंत या सर्व श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधला, कार्यक्रम आणि आज सांगितलेली कथा त्यांना खूप आवडली असं सुद्धा त्यांनी नमूद केलं आहे। तेव्हा श्रोते हो, रंजक सफर या कार्यक्रमात आज तुमची आणि माझी भेट आपण इथेच थांबवणार आहोत, पण काळजी करू नका, पुन्हा कधीतरी ही भेट होणारच आहे एका नवीन विषयासह, नवीन दिवशी नवीन गाण्यांचं। तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड।

शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशा राणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीने चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीने चिनी तैपईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीत दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित राजेंद्र कांदळगावकर यांनी गायलेला राग मेघ आपण ऐकला.